0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी पर्यावरण रक्षण जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी पिनाक आणि कुशक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
2: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड़ माँ के नाम, तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बात मध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
3: कॅसरीन कॅम्पेन मध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजना मध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे आहेत. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्या करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
4: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील

भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी, सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार मंडळी, नमस्कार. आणि आज मनस्पर्शी कार्यक्रम नेहमीप्रमाणेच मनाला स्पर्शून जाणारे, आपल्या मनाच्या अगदी जवळचे असे छान विषय, छान गप्पा, थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी घेऊन मी आलेले आहे तुमच्या भेटीला नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवरती. मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतोच की, त्यामुळे मनस्पर्शीमध्ये छानसा मनाच्या जवळचा असा विषय आणि त्यानंतर तुमची आवडती गाणी असतीलच. त्यानंतर युवा तरंगमध्ये अर्थातच युवा विश्वात घडणाऱ्या घडामोडींविषयी गप्पा मारणार आहोत. गाणीही असणार आहेत थोडीशी नवीन. आणि त्यानंतर रंजक सफरमध्ये ना आज एक रंजक किस्सा. रंजक किस्सा अशासाठी की वाचलेला एक लेख होता आणि त्या लेखामध्ये काहीतरी छान माहिती मिळून गेली. इतकं आवडलं मला की तुमच्याशी शेअर करायची नक्कीच, म्हणजे ती इच्छा नेहमीच असते की काहीतरी वाचलेलं, काहीतरी ऐकलेलं, काहीतरी पाहिलेलं हे नेहमीच तुम्हाला कधी एकदा सांगतोय असं होऊन आता आम्हाला, त्यामुळे त्याविषयी बोलूच या रंजक सफरमध्ये. हो हो, प्रश्न उत्तरही असतीलच, प्रश्न विचारणारे, कारण ते तुमच्या अत्यंत आवडीचा तो भाग असतो. तुम्ही उत्सुक असता उत्तरं देण्यासाठी. त्यामुळे सुरुवात करणार आहोत छानशा गाण्यानी आणि गाण्यानंतर अर्थातच मनस्पर्शीमधला आपल्या मनाच्या जवळचा विषय काय आहे जाणून घेऊया.

वा वा वा, असं गुणगुणायला मिळालं सकाळी सकाळी की किती छान वाटतं नाही का? कारण ते गाणं किंवा तशा टाईपची किंवा कुठलीही जी गुणगुणतो आपण गाणी, ती अशी दिवसभर छान मनात रेंगाळत राहतात. मग आजूबाजूला काय काय घडत आहे, परिस्थिती काय आहे, कधी कधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात, ते सगळं विसरायला ही गाणी, हे संगीत, हे सगळ्या गप्पा, हे सगळं मदत करतं आपल्याला. आणि मग दिवसभरात ती मनातली गुणगुण छान आनंद देते. असा आनंद आपल्याला निसर्गसुद्धा देत असतो. काय झालं सांगते. काल सकाळी सहज एका मैत्रिणीकडे गेले असताना तिने घरात लावलेल्या छान रोपांकडे लक्ष गेलं. एका छोट्याशा कळीने इतकं छान लक्ष वेधून घेतलं. ती हळूच एक एक पाकळी उघडत होती, अगदी नुकतीच नव्याने उमलत होती. तिच्या शेजारीच एक छान पूर्ण ताकदीने फुललेलं फूल होतं. तेव्हा मनात विचार आला की आपण कळ्यांबद्दल, जाई, जुई, पारिजातकाबद्दल मध्यंतरी बोललो होतोच की पहिल्या सरीबरोबर फुलणाऱ्या फुलांबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा असं लक्षात नाही आलं, आणि आत्ता हे विचार करता करता लक्षात आलं की असं नव्याने उमलणं आणि पूर्ण ताकदीने फुलणं या दोन शब्दांमध्ये किती मोठा आणि सुंदर प्रवास दडलाय, नाही का? उमलणं म्हणजे नुकतीच झालेली एक गोड सुरुवात आणि फुलणं म्हणजे आयुष्यात झालेला आपला पूर्ण विकास. आज मनस्पर्शीच्या या प्रवासात अनुभवूया आपल्या निसर्गाच्या, शरीराच्या आणि मनाच्या उमलण्या आणि फुलण्याचे काही छानसे पैलू. उमलणं आणि फुलणं या दोन्ही गोष्टी आपल्याला एकच जरी वाटत असल्या, बरेच वेळेला आपल्या मनात काही येत नाही असं, पण कधीतरी विचार करायला लागलं की लक्षात येतं की नुसतं उमलणं आणि संपूर्ण फुलणं या खरं तर छान फरक असलेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उमलणं म्हणजे अगदी लहान बालकाचं पहिलं निष्पाप हास्य, हळूच उघडणारी उमलणारी कळी किंवा मनात नुकतीच रुजलेली एखादी नवीन आशा, रुजलेलं एखादं नवीन काय म्हणूया बी छोटंसं. उमलण्यामध्ये एक छान उत्सुकता असते, नवीनता असते. आणि फुलणं म्हणजे, फुलणं म्हणजे जेव्हा ती कळी ऊन वारा झेलून स्वतःचे सगळे रंग जगासमोर मोकळे करते तो परिपूर्ण असा क्षण. उमलणं ही सुंदर सुरुवात आहे तर फुलणं हे ध्येय गाठण्याचं प्रतीक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. निसर्गात तर हा खेळ दररोज चालत असतो. कडक उन्हाळ्यानंतर जेव्हा पहिला पाऊस जमिनीवर पडतो तेव्हा कोरड्या पडलेल्या मातीतून जी हिरवळ सुंदर फुलत जाते ती काय सुंदर असते. पाण्याच्या एका स्पर्शाने संपूर्ण धरणी नवीन रूप परिधान करते. निसर्गाचा हा चमत्कारच वाटतो. खरं तर दरवर्षी येणारा असला तरी तो चमत्कारच असतो. पावसाळा हा योग्य वेळेला मिळालेली संजीवनी स्पर्श जो असतो तो आयुष्य पुन्हा एकदा फुलवू शकतो ही त्यांनी दिलेली एक खात्री असते असंही म्हणायला हरकत नाही.

मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये जेव्हा सगळीकडे वृक्ष सुकलेले असतात, वातावरण असं घामेजलेलं रखरखीत झालेलं असतं, तेव्हा रस्त्याच्या कडेला तांबडा लालचुटूक गुलमोहर छतासारखा फुलून येतो. बहाव्याचे घोस फुलून येतात, पळस पांगारा फुलतो, वसंत शोभा मन वेधून घेते. रणरणत्या उन्हात सुद्धा आनंद देण्याचं काम ही फुलून आलेली बहरलेली झाडं करतात. तर दुसरीकडे पावसाच्या सुरुवातीला जे आपण बोललेलो होतो तेच की जाई जुई सायलीच्या नाजूक कळ्या पहिल्या पावसाच्या सरींनी फुलून येतात. पुढे काही दिवसातच भल्या पहाटे आपल्या अंगणामध्ये शांतपणे सडा पाडणारा पारिजातक फुलून येतो. त्याचा सुवासच आपल्याला सांगतो की गोंधळ न करता शांतपणे स्वतःचा सुगंध पसरवण्यात खरी मजा असते.

0: FM Gold, खरा सोना।
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
2: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक।
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता, आयकर विभाग, भारत सरकार।
3: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: गोल्ड खरा सोना.

निसर्ग आपल्याला शिकवत असतो हे म्हणणं तर आता काही नवीन नाही आहे. निसर्गाकडनं खरंच खूप घेण्यासारखं शिकण्यासारखं असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त आपल्याकडे कधीकधी वेळ नसतो किंवा कधीकधी आपलं लक्ष नसतं आणि मग आपण मनात आपल्या येत पण नाही की आपण हे ही गोष्ट निसर्गाकडनं शिकावी म्हणून. निसर्गाची सगळ्यात मोठी शिकवण काय आहे माहिती आहे आजच्या आपल्या ह्या विषयाच्या संदर्भातली, की फुलण्याचा प्रत्येकाचा एक विशिष्ट वेळ आणि काळ असतो. काही फुलं सकाळी सूर्यप्रकाशात फुलतात तर ब्रह्मकमळासारखं फुल बघा रात्रीच्या गडद अंधारात फुलतं, त्याला फुलण्यासाठी सूर्याची गरज नसते. पारिजातक सुद्धा सकाळी सूर्य जसजसा डोक्यावर यायला लागतो तसतसं ते मावळायला लागतं. आपल्या आयुष्यातही खरं म्हणजे असं असतं नाही का की कोणाला तरी यश लवकर मिळतं, कोणाला थोड्या उशिरा मिळतं, दुसरं कोणीतरी फुललं म्हणून आपण घाई करायची नसते हे काही वेळेला आपल्या लक्षात येत नाही. खास करून मुलांच्या बाबतीत तर आईवडिलांच्या हे लक्षात यायला थोडा वेळच लागतो. आपली जेव्हा वेळ येईल तेव्हा आपणही तितक्याच सौंदर्याने फुलणार आहोत. आपली मुलंसुद्धा असं बरेच वेळेला होतं की अरे कंपॅरिझन केलं जातं, त्यांनी बघ त्यांनी कसा अमुक अमुक क्लास लावून त्याचं कसं छान झालं आणि मग तुला का हे करता येत नाही, हे आपण चटकन बोलून जातो. खरं मनात नसतं, आपल्याला हे सगळं माहिती असतं, पण तरीसुद्धा कंपॅरिझन पटकन केलं जातं. त्यामुळे निसर्गाची ही किती छान शिकवण आहे की प्रत्येकाचा आपापला एक फुलण्याचा काळ आणि वेळ आहे, तो प्रत्येकाला खरं म्हणजे द्यायला हवा. अगदी लहानांच्याच नाही मोठ्यांच्याही बाबतीत यश उशिरा मिळालं तरी चालेल, पण सौंदर्य तितकंच छान फुलून येणार आहे, त्याची वाट बघावी लागते कधी कधी, हे लक्षात घ्यायला हवं.

0: गोल्ड, खरा सोना।
1: सर पर्सनल लोन ऑफर है।
2: पुनः ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई।
2: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
5: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
4: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा। तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
5: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, ही क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर।

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz 10:31 झालेली आहेत. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मनस्पर्शी कार्यक्रमात मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर. जेव्हा तुम्ही कार्यक्रम संपूर्णपणे ऐकत असता, गाण्यांचा आनंद घेत असता आणि कार्यक्रमात जो काही विषय असतो, गप्पांचा जे काही आम्ही शेअरिंग करत असतो, ते तुम्ही संपूर्णपणे ऐकून जेव्हा तुमच्या प्रतिक्रिया देता, तेव्हा जो काही आनंद होतो, कारण त्या प्रतिक्रिया खरंच मनापासून आलेल्या असतात. बोलूया त्याबद्दल, पण खरंच मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आत्तापर्यंतच्याच पहिल्या अर्धा तासातच कार्यक्रमात दिल्या, त्या सगळ्यांचे खरंच मनापासून त्यांना धन्यवाद. आपण आज मनस्पर्शीमध्ये मनाच्या जवळचं जे काही मनाचं, शरीराचं, निसर्गाचं उमळणं आणि फुलणं आहे त्याबद्दल बोलतोय. जेव्हा आपण एखादी नवीन कला शिकतो, एखादं पुस्तक वाचतो किंवा आपल्याला आवडणारं काम करतो, तेव्हा आपलं मन फुलून येतं. हा बघा ना, म्हणजे त्यावेळेला आपल्याला केवढा आनंद होतो की मी माझ्या आवडीचं काहीतरी करते. जेव्हा ती गोष्ट आवडत नसते ना, तेव्हा त्यात मन नसतं आपलं, आणि मग मेकॅनिकली म्हणतो आपण तसं, किंवा करायचं आहे यांत्रिकपणे म्हणून ती कामं केली जातात. पण जेव्हा आपल्या आवडीची कला शिक्षण घेतो, आपण पुस्तक वाचत असतो, तेव्हा मात्र खरंच मन फुलून येतं. निराशा किंवा मळभ दूर होऊन जेव्हा मनात नवीन विचार, नवीन कल्पना यायला लागतात, तेव्हा मनाचं फुलणं असं खूप छान असतं. फुललेलं मन माणसाला नेहमीच सकारात्मक आणि उत्साही ठेवतं. जसं झाडाला नवीन पालवी फुटण्यासाठी मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश लागतो, तसंच आपल्या मनाला फुलण्यासाठी विचारांची मोकळी जागा लागते. जेव्हा आपलं मन ताणतणाव, भीती, काळजी, वेगवेगळ्या प्रकारची चिंता या सगळ्या जंजाळातनं बाहेर पडतं, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं मन फुलायला लागतं. आणि गंमत म्हणजे फुललेल्या मनाच्या याच सुपीक भूमीत जन्म होतो एका अद्भुत गोष्टीचा, आणि ती अद्भुत गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी, कल्पकता. विचार करा, जेव्हा एक कवी एखादी सुंदर कविता लिहितो, एखादा चित्रकार जेव्हा कॅनव्हासवरती सुंदर रंगांची उधळण करतो, एखादा लेखक कथा रचतो, किंवा अगदी आपल्या स्वयंपाकघरात आपण एखाद्या जुन्याच पदार्थाला नवीन चविष्ट ट्विस्ट देतो, तेव्हा हे सगळं कुठून येतं? हे सगळं मनाच्या फुलण्यातूनच जन्माला येतं. मन जेव्हा फुलतं, तेव्हा माणसाला साध्या रोजच्या गोष्टींमध्ये सुद्धा सौंदर्य दिसायला लागतं. त्याचं मन कोमेजलेलं असतं, त्याला जगातल्या चांगल्या गोष्टीसुद्धा नीरस वाटायला लागतात. पण ज्याचं मन आतून फुललेलं असतं, त्याला वाळवंटातसुद्धा सौंदर्याचा झरा दिसतो म्हणतात. म्हणून रोजच्या पळापळीच्या, धावपळीच्या आपल्या या दिवसांमध्ये किमान 10-15 मिनिटं स्वतःच्या मनाला मोकळा श्वास घेऊ दिला, त्याला आवडीचं गाणं ऐकू दिलं, पण पुस्तक वाचायला मिळालं, शांतपणे निसर्गात भटकंती करायला मिळाली, किंवा नुसतं शांत बसायला मिळालं, तर किती छान वाटू शकतं. कारण जेव्हा मन फुलतं, तेव्हाच नवीन विचारांची, सुंदर कल्पकतेची निर्मिती होते. तुम्हाला कवितेच्या चार ओळी नक्की माहिती असतीलच, की ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून द्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती घ्यावे. त्यामुळे आपल्याला छान जेव्हा आनंद होतो, आपलं मन जेव्हा फुलून येतं, तेव्हा आपसुकच दुसऱ्याला सुद्धा आपण मदत करायला, किंवा दुसऱ्याचं काय म्हणूया आपण त्याला, की दुसऱ्याचं आयुष्यसुद्धा फुलावं यासाठी आपल्याला काहीतरी करावंसुद्धा वाटायला लागतं.

आज तुम्हाला गंमत माहिती आहे, आज सकाळचा आपला विषय हा मनाला स्पर्शून जाणारा, अगदी उमलणं आणि फुलणं, निसर्ग मन हे असला तरी माझ्या नंतर लक्षात आलं की नंतर जी मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, म्हटलं होतं ना रंजक सफरमध्ये, तर ती गोष्टसुद्धा खरं म्हणजे निसर्गात त्यातल्याच काही घडामोडी आणि मन ह्याच्याशीच निगडीत आहे. आज मला नंतर लक्षात आलं की अरेच्या आपले दोन्ही विषय, आज सुरुवात आणि कार्यक्रमाचा शेवट हा पुन्हा एकदा मन आणि निसर्ग ह्यांचीच सांगड घालणारा असणार आहे. चला आजच्या दिवशी आपण ह्या मनाविषयी आणि निसर्गाविषयी सगळ्याविषयी बोलूच या. तर अर्थातच आज आपण म्हटलं तसं की हे उमलणं केवळ बागेतल्या फुलांपुरतं मर्यादित असतं का, तर नाही, ते आपल्या शरीरात सुद्धा घडत असतं. लहान बाळ जेव्हा हळूहळू वयात येतं, त्याच्या चेहऱ्यावर, आवाजात, आकारात सगळ्यात बदल होत जातात. त्याचं शरीर हळूहळू उमलत असतं. बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना शरीराचा होणारा हा टप्पा निसर्गाने दिलेली एक अत्यंत नाजूक आणि सुंदर अशी भेट असते. आणि त्यानंतर म्हटलं तसं की मनाचं फुलणं, कल्पकता जेव्हा तारुण्यात प्रवेश करतो तेव्हा नवनवीन गोष्टी सुचायला लागलेल्या असतात. आणि ह्या सगळ्या बरोबरीने अजून एक गोष्ट म्हणजे डोळ्यात भाव फुलणं, शब्दांशिवायचा जो संवाद डोळ्यांच्या माध्यमातून होतो तो. माणसाचे डोळे हे मनाचा आरसा असतात असं आपण म्हणतो नेहमीच. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीला खूप दिवसांनी भेटतो तेव्हा मनात अपार असा आनंद दाटून येतो आणि त्याच वेळेला आपल्या डोळ्यात भाव फुलून येतात. एका लहानशा स्मितहास्याबरोबर डोळ्यात फुलणारा तो आनंद हजारो शब्दांपेक्षा जास्त बरंच काही आपल्याला सांगून जातो. हा भाव फुलणं म्हणजे भावनांचा छान एक वेगळा शुद्ध असा आविष्कार असतो. तुम्हाला एक कादंबरी आहे अर्थात एक वाचलेली गोष्ट अर्थातच सांगते, शिवाजी सावंत यांचे युगंधरमध्ये जेव्हा श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं वर्णन केलं तेव्हा ते कसं केलं सांगतात. तर ते म्हणतात की श्रीकृष्णांनी काय म्हटलं होतं की पूर्ण उमललेल्या चंद्र विकसी कुमुद कळीसारखी ती दिसत होती, तिची चर्या माझ्या रथाच्या दंडावरचा सुवर्णी गरुडध्वज पाहताच तिची चर्या कशी आनंद उर्मींनी फुलून आली. लाख लाख सुवर्णी गरुड पक्षीच जसे काही मैनाक पर्वत शिखरासारख्या उन्नत दिसणाऱ्या तिच्या प्रसन्न चर्येवर उतरले. पूर्ण उमललेल्या चंद्र विकसी कुमुद कळीसारखी दिसणारी तिची चर्या, काय मस्त वर्णन केलंय नाही का.

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 24A ची सावधपणे तपासणी करा। तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता, आयकर विभाग, भारत सरकार।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: गोल्ड खरा सोना।
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमात आज आपण मनाचं, शरीराचं, निसर्गाचं उमळणं आणि फुलणं याविषयी बोलत होतो आत्तापर्यंत। आता अगदीच थोडा वेळ आपल्या हातामध्ये आहे, त्यामुळे आत्ता आपण निसर्गाविषयी म्हटलं, शरीराविषयी म्हटलं, मनाविषयी म्हटलं सुद्धा, तसंच कोणतंही नातं असू देत, मैत्रीचं, प्रेमाचं, घरातल्या माणसांचं, सुरुवातीला ते एखाद्या कळीसारखं हळूच उमलतं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची काळजी घेणं आणि यातूनच हळूहळू सहवासातून हे नातं अधिक फुलत जातं। काळानुसार परिपक्व झालेलं नातं म्हणजे फुललेलं नातं, जे आयुष्याच्या प्रत्येक वादळात सावली देण्याचं काम आपल्याला करतं। झाडाची पानं गळून पडली तरी झाड जिवंत असतं, योग्य ऋतू आला की त्याला पुन्हा नवीन पालवी फुटते आणि ते पुन्हा फुलतं। आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे, नाही का? आयुष्यात आलेलं एखादं अपयश, एखादं दुःख, संकट हा काही कायम शेवट नसतो। स्वतःवर विश्वास ठेवला तर माणूस पुन्हा शून्यातून उभा राहू शकतो आणि आधीपेक्षा अधिक सुंदर पद्धतीने फुलू शकतो, हे आपल्याला ते फुलल्यानंतर लक्षात येतं। कारण जेव्हा दुःख, काळजी, चिंतेत आपण असतो ना, तेव्हा या पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, तेव्हा भीती वाटत राहते, काळजी वाटत राहते, पण नंतर ताऊन सुलाखून निघाल्यानंतरचं जे फुलणं असतं ते अधिक सुंदर असतं।

0: पर्सनल लोन ऑफर आहे.
1: पुनः ब्लॉक करून टाकतो.
0: सर फ्री ट्रिप टू दुबई.
1: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 10:57 झालेली आहेत, त्यामुळे कार्यक्रमातलं आता अगदी शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत आणि लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमात भेटणार आहोत. पण एक जाता जाता आपल्या आजच्या विषयाबद्दल की स्वतःच्या रंगात फुलण्याचा आनंद वेगळाच असतो. गुलाबाने कधीच मोगऱ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करायचा नसतो आणि चाफ्यांनी कधीच कमळासारखं होण्याचा अट्टहास करायचा नसतो. प्रत्येकाचा रंग वेगळा, रूप वेगळं, सुगंध वेगळा. आपणही कोणाची तरी नक्कल न करता निसर्गाने आपल्याला जे दिलं आहे ते वेगळेपण आहे. त्याच ताकदीनी आणि स्वतःच्या रंगात फुलता आलं पाहिजे आणि यातच खरा जगण्याचा आनंद आहे. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फुलण्यासाठी नक्की थोडा वेळ द्या. दुसरं कोणीतरी फुललं म्हणून घाई नक्कीच करू नका. स्वतःच्या वेळेवर स्वतःच्या रंगात फुलायला शिका. मनस्पर्शीची ही सुगंधी उमलवणारी, मनात काहीतरी फुलवणारी सफर तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. निसर्गाकडून शिकत रहा आणि आनंदी रहा.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी सकाळचे 11:02 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग आणि युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि युवा विश्वामध्ये काय काय घडतंय, वेगवेगळ्या तरुणाई काय काय करतीये, त्यांची यशोगाथा, त्यांच्या सक्सेस स्टोरीज, ह्या सगळ्याबद्दल तर आपण बोलणार आहोतच. म्हणजे काय होतं ना, कधी कधी खूप मोठ्या क्षेत्रात काहीतरी करावं लागतं असं नाही. आत्ता काल एक छान स्टोरी, म्हणजे एक गोष्ट वाचायला मिळाली, सक्सेस स्टोरी म्हणूया आपण, यशोगाथा म्हणूया त्याला, की एका तरुणांनी शेतीमध्ये कसे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, कुक्कुटपालनामध्ये त्यांनी लक्ष घातलं शेतीच्या बरोबरीने, तर अशा गोष्टी वाचायला मिळाल्या की असं वाटतं अरेच्छा, किती साध्या साध्या गोष्टी असतात, बॅक टू रूट्स, बॅक टू बेसिक्स म्हणतात तसं, की या गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घातलं तर आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. अशा खूप छान छान प्रेरणादायी गोष्टी वाचायला मिळाल्या तुमच्याशी, त्यातल्याच काही शेअर नक्कीच करणार आहे. आणि पुन्हा एकदा जसं बॅक टू बेसिक्स मी म्हटलं तसं, एक छान व्हिडिओ आला होता एका तरुण मुलामुलींचाच होता तो, की पुन्हा एकदा जे जगाचं चक्र फिरत असतं, फॅशनचं चक्र असतं, की जे पुन्हा जुन्या गोष्टी नव्यानी डोळ्यासमोर येतात, वेगळ्या रूपात येतात, तर तसं काही काही वेळेला ना आपल्याला असं वाटतं की कुठे चाललं आहे हे जग, काय चाललं आहे आत्ता, किंवा किती टेक्नॉलॉजी येते, किती वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत, तर तसं नाही आहे, ते चालूच राहणार आहे एकीकडे. पण त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये त्या मुलांनी पुन्हा एकदा काही जुन्या गोष्टी कशा वापरायला आम्ही सुरुवात केल्या आहेत हे सांगण्यासाठी केलेला एक व्हिडिओ होता, तोही इतका छान होता. ह्या सगळ्याबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण तरुणाईसाठी प्रेरणास्रोत असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन आहे, तर त्यांचे जे काही विचार आहेत, जे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यश मिळवण्यासाठी तरुणाईला कायमच भारतातल्या, म्हणजे आजही लाखो तरुणांसाठी जे प्रेरणास्रोत आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा आपण थोडंसं बोलणार आहोत. की ते जरी आपल्याला माहिती असले, ते विचार आपण अनेक वेळेला वाचत असलो वर्तमानपत्रातनं, पुस्तकातनं, कोणीतरी आपल्याला मेसेज म्हणून पाठवतं, पण ते खरंच किती छान आहेत आपल्याला याच्यात वेगळं काही सांगायलाच नको, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे ते विचार आहेत. तर त्याविषयी सुद्धा बोलूया आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात.

0: सुरुवातीलाच म्हटलं तसं की आज आपण विचार जे आहेत, प्रेरणास्रोत जे आहेत लाखो तरुणाईचे, त्यांचे जे विचार आहेत त्याबद्दल थोडंसं आधी बोलूया. त्यांनी किती सांगितलेल्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि कधीही त्या जुन्या होणार नाही आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिलं यश नशिबानं मिळालं. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणं थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, असा त्याची अशी छान फोड केलेली आहे त्यांनी. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग म्हणजे फेल, त्यामुळे प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं. यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही. हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल, पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी मात्र आहे. वेगळा विचार करण्याचं धाडस करा, शोध लावण्याचं धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचं धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचं धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळतं की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती. आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येतं. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवं. त्यामुळे किती महत्त्वाचे असे विचार, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, त्यांचा आज स्मृतिदिन आहे 27 जुलै रोजी. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांनी जे काही देशाच्या कल्याणासाठी योगदान दिलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही. शिक्षक, शास्त्रज्ञ, राष्ट्रपती म्हणून त्यांचं संपूर्ण, एकूणच त्यांचं स्वतःचंही आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच आजच्या दिवशी खास करून युवा तरंगमध्ये तरुणाईसाठी त्यांनी जे काही विचार सांगितलेले आहेत ते त्यांची आठवण आपण आजच्या कार्यक्रमात खास करून तरुणाईसाठी ही होती.
1: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुले.

सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं तसं की प्रत्येक वेळेला प्रेरणादायी कथा म्हणजे काहीतरी भव्य दिव्यच करावं लागतं का, तर असं नाही. असंच पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नवीन प्रयोग करण्याची हिंमत दाखवणाऱ्या काही तरुणांमध्ये एका तरुणाचं नाव आहे दत्ता इंगळे म्हणून. त्यांनी त्यांनी जोखीम हातात घेतली आणि 60 दिवसांमध्ये 2 एकरांमधून काही लाख रुपयांचं उत्पन्न कमवत सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं. सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम करणारे दत्ता याचे वडील शेतीत पारंपरिक पीक पद्धतीला विराम देत त्यांनी वडील होते आणि त्याची वडिलोपार्जित शेती होती. त्या शेतीमध्ये

फुलकोबी लावण्याचा लागवडीचा प्रयोग हातात घेतला. बाजारातली वाढती मागणी पाहता त्यांनी उत्तम प्रतीच्या फुलकोबीची नियोजनबद्ध लागवड केली आणि त्यातून विक्रीयोग्य असा एक छान म्हटलं तसं की 60 दिवसांमध्ये काही लाख उत्पन्न कमवत त्यांनी एक उदाहरण प्रेरणादायी असं निर्माण केलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी म्हटलं तसं की पहिल्यांदा त्यांनी जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा काही गोष्टी अशा घडल्या की त्यामुळे त्यांचं उत्पादन त्यांनी खरं तर हळदीचं घेतलेलं होतं पण त्यावेळेला बाजारभाव घसरले, अपेक्षित नफा मिळाला नाही, काही गोष्टी अशा घडल्या आणि मग त्यांना वेगवेगळे अनुभव आले. त्या अनुभवातून शिकून त्यांनी बाजाराचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि अल्पकालीन परतावा देणाऱ्या पिकांचा त्यांनी निवड घेतला, त्यांची निवड केली. त्यांनी अनुभव आणि शिक्षण या दोन्हीचा उपयोग करून त्याच्या बरोबरीने निर्णय घेण्याचं धाडस, नियोजन योग्य अशा पद्धतीचं यशाची गोड फळं देणारंच ठरू शकतं ह्याचं उदाहरण त्यांनी सगळ्यांना घालून दिलं. पारंपरिक पिकांमध्ये दरवेळेला नफा मिळतो असं नाही, म्हणून बाजारात कोणत्या पिकाला मागणी आहे त्यासाठी आधी त्यांनी नियोजन सुरू केलं. मग त्याच्यानुसार त्यांनी योग्य वेळेवरती बी बियाणं, पाणी, खतं हे सगळं नियोजन नीट करून शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला आणि आधुनिक पद्धतीचा नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून मग शेती हा तोट्याचा नाही तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असं त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या सगळ्यांना दाखवून दिलं. त्यांचं असं हे तरुण शेतकऱ्याचं एक प्रेरणादायी उदाहरण. मी म्हटलं तसं की काही वेळेला आपल्याला असं होतं ना की काहीतरी फार मोठं भव्य दिव्य करणारे आपल्याला वाटतं की फार काहीतरी वेगळं करून दाखवायला पाहिजे, तर नाही, आपण जे काम करतोय ते सुद्धा जर इच्छाशक्ती तुमची असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणताही माणूस यशापर्यंत पोचू शकतो. असाच एक तरुण आहे की ज्यांनी 10वीला त्याला मार्क चांगले मिळाले नाहीत, लोकांनी त्याला नावं ठेवली आणि तरीसुद्धा त्यांनी शेती, त्याची जी पारंपरिक शेती होती वडिलोपार्जित, त्याच्याकडे तो वळला आणि त्याला त्याच्यात यश मिळालं. त्याचीसुद्धा गोष्ट आपण ऐकणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमात युवा तरंगमध्ये.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही.

0: प्रत्येक वेळी नवा नंबर येतो, मग काय करू? कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
0: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11:32 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. युवा तरंग कार्यक्रमात मगाशीच म्हटलं तसं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही कष्ट करता आणि इच्छाशक्ती असते तेव्हा मग ते कुठलंही क्षेत्र असू देत त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळतं. तसंच मगाशी उदाहरण दिलं शेतीचं, तसंच दुसरं उदाहरणसुद्धा दुर्गेश नावाचा मुलगा ज्याला 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले नाहीत, घरातल्यांनी शेजाऱ्यापाजाऱ्यांनी सगळ्यांनी हिणवलं अक्षरशः की आता काय करू शकणार तू वगैरे वगैरे, पण त्यांनी इतरांकडे लक्ष न देता जी वडिलोपार्जित थोडीफार जमीन होती शेती करण्याचाच निर्णय त्यांनी घेतला आणि तिथे नुसतं शेती करण्याचा निर्णय घेऊन थांबला नाही तर कृषी केंद्रातून माहिती मिळवली, अभ्यास केला कुठली पिकं, पुन्हा तेच मगाशी जसं म्हटलं दत्ता यांच्या बाबतीत म्हटलं तसं की व्यवस्थित अभ्यास केला की कुठल्या पिकाला चांगला आपल्याला फायदा होऊ शकेल, पैसे जास्त मिळू शकतील. मिरची आणि भोपळ्याची लागवड त्यांनी करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये कष्ट घेऊन कमी काळामध्ये अधिक नफा कसा मिळवता येईल ह्याचं योग्य नियोजन करून त्यांनी खरोखर त्याच्यातनं कष्टातून आणि मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित इतका फायदा त्याला झाला त्याचा की जे त्याला सगळेजण हिणवत होते म्हणा किंवा काय आता करू शकशील तू असं पुढे म्हणत होते त्या सगळ्यांना त्यांनी लाखो रुपये कमवून दाखवले आणि स्वतःचा झालेला फायदा त्यांनी लोकांना आपल्या कामातून दाखवला. त्यामुळे अशी उदाहरणं जेव्हा आपल्याला बघायला मिळतात तेव्हा खरंच वाटतं की जे आपल्या आवडीचं काम करायला मिळतं जेव्हा आणि कष्ट करायची तयारी असेल, मेहनतीची तयारी असेल, तर खरंच यश मिळवणं तेव्हाच सोपं होऊ शकतं हे या दोन्ही तरुणांनी आपापल्या उदाहरणातनं प्रत्येकाला दाखवून दिलं.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं मी की एक छान व्हिडिओ बघण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तरुणाई होती, सगळी छान तरुण मुलं मुली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता, मी ते सांगत होते त्याच्यात, की आम्ही काही जुन्या गोष्टी पुन्हा एकदा वापरायला सुरुवात करतोय. का बरं? बघा हां, काही वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा मोबाईल नव्याने आले तेव्हा आपण इयरफोन्स म्हणून वायर असलेले इयरफोन्स वापरत होतो आणि त्याच्याही आधी, मोबाईलच्याही आधी कॅमेरा वापरत होतो. मग हळूहळू डिजिटल कॅमेरा आला तेव्हा टी व्हीसुद्धा कमी बघितला जात होता. चार लोकं घरात, नातेवाईक मित्रमंडळी जमली की चला कॅरम खेळूया किंवा पत्ते खेळूया असं म्हटलं जात होतं. ही वाक्य काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या रोजच्या आयुष्याचा एक छान भाग होती. गाणी ऐकण्यासाठी कानात वायरचे इयरफोन फार तफार आलेले होते. सहलीतले फोटो डिजिटल कॅमेऱ्यात टिपले गेले असले तरीसुद्धा त्याच्याही आधी कॅमेऱ्याचा रोल होता. ते फोटो धुवून आल्यानंतरची त्याची उत्सुकता वेगळी होती. त्यामुळे घरातल्या कपाटांमध्ये फोटो अल्बमची रांग दिसायची. वाढदिवस, सुट्टीच्या दिवशी कॅरम, लुडो, बुद्धिबळ, पत्ते ह्याचे सगळ्याचे डाव रंगायचे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी डायरीची पानं असायची. संगीताची आवड जपण्यासाठी आपण गेल्याच कार्यक्रमात म्हटलं तसं की कॅसेट सीडींचा संग्रह असायचा. आयुष्य थोडं साधं आणि संथ होतं पण माणसांशी जोडणारा एक वेगळाच धागा, उबदारपणा त्याच्यामध्ये होता. तंत्रज्ञानाने झपाट्याने वेग घेतला. स्मार्टफोन हातात आले, वायरलेस गॅझेट्सनी वायर्सची जागा घेतली. सोशल मीडियानी फोटो अल्बमची, जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत हातामध्ये, ॲप्स आहेत, त्यांनी सी डी आणि कॅसेटची जागा घेतली. मैफिलींची जागा आता व्हिडिओ कॉल्सनी, बोर्ड गेम्सची जागा मोबाईल गेमनी, डायरीची जागा सोशल मीडियाच्या पोस्ट्सनी घेतलेली आहे. त्यामुळे जुनं सगळं आता कालबाह्य होत आहे की काय, नवं म्हणजेच प्रगती असं सगळ्यांना वाटायला लागलेलं होतं. पण आत्ता गेल्या काही दिवसांपासनं जर बघितलं तर आपण ज्यांना सारखे जेन झी म्हणतो तर या पिढीनी पुन्हा एकदा, जी जन्मलीच आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातच वाढणारी ही जी पिढी आहे, त्यांना जुन्या या वस्तूंविषयी आकर्षण वाटायला लागलेलं आहे. छंदांकडे ते आकर्षित होताना पुन्हा एकदा दिसत आहेत. त्यामुळे नव्यानी जे काही ट्रेंड आलेले होते, ज्या काही स्टाईल्स आलेल्या होत्या, त्या जुन्या सगळ्या वस्तूंचं पुनरागमन, वापर पुन्हा एकदा या तरुण पिढीकडनं होताना दिसतोय. कसा आणि काय, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं हे सगळं सांगते या गाण्यानंतर.

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा। तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक।
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।

0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता आयकर विभाग भारत सरकार।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही।
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्य घर।
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

तरुणाईमध्ये पुन्हा एकदा दिसायला लागलेले जुने ट्रेंड्स असा एक व्हिडिओ होता, त्याच्याबद्दल आपण बोलत होतो या गाण्यांपूर्वी. आणि म्हटलं तसं की जी क्रेज होती काही वर्षांपूर्वीची ती पुन्हा आता दिसायला लागलेली आहे. आणि आता जे इयरफोन्स, साधे आपण म्हटलं तसं की जे वायरवाले इयरफोन्स होते ते कपाटाच्या ड्रॉवरमध्ये आता पडून राहिलेले होते, ते पुन्हा एकदा बाहेर आलेले दिसत आहेत. कारण त्याची उपयुक्ततासुद्धा आता त्यांना कळायला लागलेली आहे की चार्जिंगची चिंता नाही, बॅटरी संपण्याचा प्रश्न नाही, हरवण्याची भीती कमी, त्यामुळे इयरफोन आजच्या फॅशनचा एक भाग बनलेले आहेत. की ट्रेंडी होत आहेत ते की आम्ही पुन्हा एकदा वायरवाले इयरफोन वापरतोय असं त्यांनी व्हिडिओमध्येच दाखवलं होतं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या गोष्टी ज्या झाल्या होत्या काही वर्षांपूर्वी आलेल्या होत्या नव्यानी आणि त्या थोड्याशा जुन्या झाल्या होत्या, आता वेगळंच सगळं आलेलं होतं समोर, ते पुन्हा एकदा येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डिजिटल कॅमेऱ्यांकडे ही जेनझी पुन्हा एकदा वळताना दिसतीये, कारण प्रिंटेड फोटोची आवड पुन्हा निर्माण झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्याचं कारणसुद्धा सांगितलं होतं की डिजिटल कॅमेरा आता हातात दिसायला लागला, याचं कारण स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे आहेतच, पण तरीसुद्धा जुने कॅमेरे पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. कारण त्याच्यामध्ये आलेले जे फोटो आहेत त्याच्यामध्ये किंचित आत्तापेक्षा काही वेळेला धूसर वाटतात, फ्लॅश असलेले अनफिल्टर्ड फोटो, पण ह्या सगळ्या ज्या अधिक नैसर्गिक गोष्टी आहेत ना त्या फार परफेक्ट असण्यापेक्षा खरी आठवण जपणाऱ्या आहेत असं त्यांना जाणवत आहे. या भावना त्यांच्या या ट्रेंड मागे आहेत असं त्यांनी त्यांच्या ह्या व्हिडिओ जो केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता जो फोन आहे स्मार्टफोनच्या ऐवजी आधीचा जो फोन होता बटनवाला तो फोनसुद्धा काही जणांनी वापरायला सुरुवात केली आहे. कारण सततचा स्क्रीन टाईम, सोशल मीडिया ह्याचा परिणाम मुलांवरती काय होतोय, मानसिक आरोग्यावर काय होतोय याच्यावर सतत बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने आपण तर आता बोलणार नाही आहोत, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे डिजिटल डिटॉक्स हा शब्दसुद्धा आता प्रत्येकाच्या माहितीचा झालेला आहे. त्यामुळे आता तरुणाईनी स्वतःचा चॉईस म्हणून पुन्हा एकदा या साध्या फोनकडे ते वळत आहेत, डिजिटल डिटॉक्स करायचा प्रयत्न करत आहेत असं आपल्याला या व्हिडिओमधनं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप छान गोष्टी आहेत या, जर स्वतःच्या मनाचा आरोग्याचा विचार जर सगळेजण करत असतील तर याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र या कार्यक्रमात एक शेवटचं एखादं दुसरं गाणं आपण ऐकूया. आणि युवा तरंग कार्यक्रमातल्या या सगळ्या वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलत असताना आपण या गाण्यासोबत या कार्यक्रमात इथेच थांबूया. लगेचच आपण भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजेच रंजक सफरमध्ये. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12 वाजलेले आहेत आणि अर्थातच कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज मी सकाळीच म्हटलं होतं तसं की सकाळी जेव्हा आपण फुलणं उमळणं या सगळ्याबद्दल बोलत होतो तेव्हा शरीराचं मनाचं निसर्गाचं या सगळ्या फुलण्या आणि उमळण्याबद्दल आपण बोललो. आणि मग बोलता बोलता माझ्या एकदम लक्षात आलं की मी तुम्हाला तेव्हाच असं सांगितलं होतं की एक छान लेख वाचनात आला, तो लेख वाचता वाचता तुम्हाला तो शेअर करावा असं मनात आलं आणि तो शेअर करण्यासाठी मी तो वाचला, लिहून ठेवला. त्यातल्या काही गोष्टी मी विचार करत होते तेव्हा लक्षात आलं की अरे चप, पुन्हा एकदा मन आणि निसर्ग या दोन्हीविषयी आपण बोलणार आहोत असं तेव्हाच लक्षात आलेलं होतं असं मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं. तर पुन्हा एकदा मन आणि निसर्ग याकडे वळणार आहोत आजच्या रंजक सफर कार्यक्रमात. काय होतं की झालं होतं काय सांगते, हा विषय पुढे येण्याचं कारणही सांगते की 2-3 दिवसापूर्वी मला आकाशामध्ये ना जेव्हा पाऊस कमी झाला होता तेव्हा काही दिवसांपूर्वी रादर सुरुवातीला मला इंद्रधनुष्य दिसलं आकाशात. मग माझ्या मैत्रिणीलाही दिसलं आणि आमची एक तिसरी मैत्रीण आहे ती म्हणाली तुम्हालाच नेहमी कसं दिसतं, तुम्हीच नेहमी फोटो कसे काढता, मला कसं दिसत नाही. याच्यावरनं मग इंद्रधनुष्यावरनं आम्ही थोड्याशा गप्पा मारत होतो. तर इंद्रधनुष्य या विषयावरती कविता, लेख, गाणी हे ते सगळं श्रावणात आपण खूपदा बोलत असतोच की गाणी ऐकत असतो. पण सृष्टीच्या या सौंदर्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यानंतर हे इंद्रधनुष्य दिसलं की वाटतं मात्र छान. कोणीही कुठल्याही मनस्थितीत असला तरी तो माणूस लहान मोठा असू दे, गरीब श्रीमंत असू दे, स्त्री पुरुष असू दे, कुठलाही भेद नाही. त्यामुळे या इंद्रधनुष्याकडे जसं सप्तसुरांचा आनंद आपल्याला होतो तसं सप्तरंग बघून माणसाला आनंद होतोच. आताच्या काळात तर आपण लगेच फोटो काढतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो, पण कवी कल्पनेनुसार त्या स्वर्गातल्या इंद्राचं, पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते अशा देवाच्या राजाचं ते इंद्रधनुष्य आहे असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे ते साधंसुद्धा कसं बरं असेल असा विचार एक मांडलेला होता. आणि त्या विचारांच्या बरोबरीने काही कविता, काही लेख, याच्यावरती एक लेख खामध्ये बरंच काही काही लिहिलेलं होतं. पण त्याबरोबर ज्या लेखिकेच्या लेखाबद्दल मी बोलतीये त्या लेखिकेनी स्वतःचा एक अनुभव सांगितला होता. त्या योग शिक्षिका आहेत आणि त्या परदेशात राहतात आणि तिथे त्यांनी योग शिक्षण जेव्हा त्यांचं सुरू होतं, योगासनाचा वर्ग सुरू होता, तेव्हा त्यांनी एक नवीन खेळ तिथे इंट्रोड्यूस केलेला होता सगळ्यांसाठी, इंद्रधनुष्याची सफर नावाचा. इंद्रधनुष्याची सफर, आता काय आहे इंद्रधनुष्याची सफर आणि काय होता तो खेळ या सगळ्याबद्दल आपण बोलूया आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये.

इंद्रधनुष्य म्हटल्यानंतर प्रत्येकालाच आपापल्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे अचानक इंद्रधनुष्य बघायला मिळालं हे सगळेजण सांगतायत. पण आत्ता मी म्हटलं तसं की ज्या लेखिकेचा लेख मी वाचलेला होता त्या लेखिका परदेशात राहत होत्या आणि परदेशात जेव्हा त्या होत्या तेव्हा त्यांच्या इथे त्या योग शिक्षिका असल्यामुळे त्या योगवर्ग तिथे घेत होत्या. जिथे त्या योगवर्ग घेत होत्या तिथे सर्व प्रकारच्या प्रदेश म्हणजे सर्व प्रकारची लोकं होती. 15 ते 70 अशी एकत्र लोक तिथे होती आणि केवळ भारतीयच नाही तर परदेशातले इतरही प्रांतीय लोक तिथे होते म्हणजे अगदी ऑस्ट्रेलियन इटालियन स्पॅनिश ब्रिटिश भारतीय असं सगळे सगळ्या प्रकारची लोक तिथे आणि 15 ते 70 वयोगटातली एकत्र येऊन तिथे योगवर्ग तर त्यांचा चालायचा. साधारण त्या म्हणाल्या की 2 तास तो वर्ग असायचा त्यांचा शनिवार रविवारी किंवा शनिवारी सकाळी. मग त्या योगवर्गाबरोबर योगासनं प्राणायाम ध्यान मेडिटेशन सगळं व्हायचं आणि मग सगळेजण वाट बघत असायचे ते त्यानंतरच्या 15-20 मिनिटांच्या निखळ आनंदाची. तर हा आनंद काय होता तर विद्यार्थी विद्यार्थिनी सगळेजण एकत्र यायचे 15 ते 70 वयोगटातले आणि काही एक गोष्टी ठरवून करायचे कॉन्शियस ॲक्टिव्हिटी म्हणायचे त्याला. आणि त्या कॉन्शियस ॲक्टिव्हिटीमधली एक ॲक्टिव्हिटी होती इंद्रधनुष्यावर स्वार होऊन आकाशमार्गाने सफर करण्याची. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय आकाशमार्गाने सफर कशी करायची इंद्रधनुष्याची, तर त्यांनी त्याच्यावरती पुढे इतकं छान सांगितलंय की यामध्ये काय करायचं तर याला रेनबो राईड असं त्यांनी नाव दिलेलं होतं. प्रत्येकजण आपल्यासमोर सुंदर अशा इंद्रधनुष्याची कल्पना करून त्यावर आपण घोड्यावर बसतो आहोत तशी पोज घेऊन काल्पनिक इंद्रधनुष्याला घट्ट धरून ठेवायचा. त्यानंतर 1, 2, 3 म्हटल्याबरोबर प्रत्येकजण सरळ रेषेत पळत सुटायचा. काही जण मुद्दामून सावकाश चालायचे कारण ही इंद्रधनुष्याची मनाने केलेली राईड त्यांना खरंच एन्जॉय करायची असायची. कल्पना मात्र मनात सतत करत राहायची की मी आता इंद्रधनुष्यावर आरूढ होऊन आकाशमार्गाने खालची सगळी सृष्टी पाहत वर चाललोय. वाह काय सुंदर विचार आहे हा. त्या हॉलची लांबी सुद्धा इतकी मोठी होती की तिथून चालताना आणि पळताना लोकांना जाम मजा यायची. शेवटी इंद्रधनुष्याचं दुसरं टोक जमिनीला आता लागलंय अशी कल्पना करून खाली उतरायचं म्हणजे तसा अभिनय प्रत्येकाने करायचा मनानेच सगळं विचार करून. एवढं करून थांबायचं नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये काही गोष्टी आहेत काही कल्पना आहेत अशा की इंद्रधनुष्याच्या टोकाशी सोन्याचा हंडा पॉट ऑफ गोल्ड असतो. तिथे मिळालेला सोन्याचा हंडा हातामध्ये घ्यायचा त्याच्याकडे अत्यंत समाधानाने पाहायचं. तो हंडा घेऊन इंद्रधनुष्यावर स्वार होऊन परत आपल्या जुन्या म्हणजे जिथून सुरुवात केली होती त्या जागेवरती पळत चालत तुम्ही यायचं. इंद्रधनुष्यावरून खाली उतरायचं आणि मनापासून प्रत्येकाचे आभार मानायचे. सगळ्यांनी आपापला जो काही हंडा आणलेला आहे जणू काही आपण खरंच आणलाय तो अगदी खरा खरा असल्यासारखा कौतुकाने आपापल्या बरोबर जे कोणी आहेत त्यांना दाखवायचा. त्यामुळे इंद्रधनुष्याची ही सफर सगळ्यांना खूप आवडायची. 15 ते 70 वयोगटातल्या सर्वांना झालेला हा आनंद पाहायला मिळायचा. त्यावरून लेखिकेचं म्हणणं असं होतं की एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायची की आनंदासाठी कोणतीही बाहेरची वस्तू लागत नाही. आपण ठरवलं की आता मला केवळ आनंद हवाय तर मन आतलाच आनंद आपल्याला देतो. पण आपण मनाला अशी सवय लावतो का त्याबद्दल पुढे त्यांनी काय म्हटलंय हे सुद्धा सांगते पण अर्थातच या गाण्यानंतर.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.

हा ऋतु बरवा ऋतु हिरवा श्रावण मन भावना हा श्रावण हे सगळं यायला अजून थोडासा वेळ आहे खरं तर, पण तरी सुद्धा आजच्या आपल्या कार्यक्रमातल्या विषयानुसार आपलं हे आवडतं गाणं आपण दरवर्षी ऐकत असतो दरवेळेला आणि अर्थातच श्रावणातच ऐकतो असं नाही, हे गाणंच इतकं सुंदर आहे की आपण कधीही ते ऐकू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. आनंदाविषयीच आपण बोलत होतो की आनंद मिळत असताना आपल्याला त्याला कुठलाही अटी आणि नियम त्याला लागू नाही आहेत. खरं म्हणजे हा आनंद जसा आत्ता मनानीच घेतला इंद्रधनुष्याची सफर करून, तसाच आनंद आपण आपल्याला मनानीच खरं तर घ्यायचा असतो. एक लेखिका असं म्हणाली होती की आपलं मन हे पाळीव प्राण्यासारखं आहे. म्हणजे काय, तर पाळीव प्राण्यांना जशी घरात सवय लावतो आपण काही गोष्टींची, तसं मनाला सुद्धा खरं तर सवय लावता आली पाहिजे आपल्याला चांगल्या वेळ. कारण काय आहे ना, आपलं मन असं असतं की जेव्हा आपण पटकन नकारार्थी किंवा निगेटिव्ह विचार ज्याला आपण म्हणतो तसे पटकन करतो, घरी यायला कोणाला उशीर झाला तर अरे काय झालं असेल, वाईट गोष्ट पटकन का मनात येते, तर मनाला आपण तशी सवय लावली नाही आहे. म्हणून चांगल्या विचारांची सवय लावली तर ते वाईट कशाला विचार करेल असं म्हटलं जातं. तर इंद्रधनुष्यासारखी जी कल्पना आहे ती कल्पना ही कवी कल्पना जी आपण म्हणतो ना की ती कवींचीच मक्तेदारी आहे का लेखकांचीच, त्याच्याविषयी सगळेजण काही ना काहीतरी. आता गाण्यात बघा, आपण आत्ता प्रत्येक गाण्यात त्या इंद्रधनूचं काही ना काहीतरी वर्णन ऐकलेलं आहेच. पण निसर्गातली कोणतीही गोष्ट पाहिली की कोणताही क्रिएटिव्ह सर्जनशील कवी लेखक जो कोणी असेल किंवा कोणीही माणूस असेल तर तो 2 सेकंद काही क्षण तरी तिथे थांबतो. म्हणजे गाण्यामध्ये किंवा संवादात कसा एखादा पॉज असतो तर थांबण्यामध्ये खरंच खूप आनंद असतो. आपण एखादं फूल पाहिलं की आपण मनामध्ये त्या दुसऱ्या काहीतरी अमुक ठिकाणी आपण कशी फुलं पाहिली होती, मग त्याचे फोटो काढणं, सेल्फीज त्याच्याबरोबर काढणं, ते लगेच फॉरवर्ड करणं, सोशल मीडियावर टाकणं, लाईकची अपेक्षा करत बसणं, हे सगळं करत बसतो. पण निसर्ग आपल्याला जेव्हा सांगत असतो की अरे जरा थांब, माझ्याकडे नीट बघ, निसर्गाशी असं नातं बालकवींनी जोडलं आणि आपल्याला वर्षानुवर्ष जी कविता पाठ आहे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कोणी भासे, या उत्स्फूर्त ओळी आपल्या मनात त्यांच्या मनातनं बाहेर पडल्या आणि आपण वर्षानुवर्ष त्या ओळी ऐकतोय, आनंद घेतोय त्याचा दरवेळेलाच. या उत्कृष्ट अशा या ओळींबद्दल आपण शेवटी कार्यक्रमाच्या का बरं बोलतोय, तर असं म्हणतात ना की कुठल्याही नाटकाच्या जाहिरातीमध्ये कलाकारांची नावं जेव्हा येतात आणि त्याच्यात आणि अमुक अमुक भूमिका असं म्हटलं जातं तेव्हा मुख्य आणि लोकप्रिय कलाकाराचं नाव असतं, तशा प्रकारची ही कविता आहे की जी अगदी शेवटी आणि नंतर आली पाहिजे असं. तर मूळ मुद्दा आजच्या कार्यक्रमातला आपला असा होता की इंद्रधनुष्याची ही जी सफर त्यांनी सांगितली होती मनानी केलेली, तर तसंच निसर्गाशी आपलं नातं असणं जोडलं जाणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे त्यावेळेलाच आपल्याला फक्त जाणवू शकतं. निसर्गासारखंच आपलं आयुष्यसुद्धा सहज व्हायला हवं, ते निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच होऊ शकतो. त्यामुळे मग ओढून घेतलेला ताण कुठला राहणार नाही, कारण बरेचसे आपले आजार हे तिथूनच सुरू होतात हे वैद्यकीय संशोधनांमधनं सुद्धा दाखवून गेलेलं आहे. तेव्हा आरोग्य आणि आनंद ही सिच्युएशनच अशी विनविन असायला हवी हे आपल्या शेवटी मनावरतीच पुन्हा एकदा अवलंबून आहे, आपल्या चॉईसवरती अवलंबून आहे.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता, आयकर विभाग, भारत सरकार।
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
3: सर फ्री ट्रिप टू दुबई,
4: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
5: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
4: मग काय करू,
5: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम,
4: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील।
5: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

ऐकत रहा FM गोल्डवर. शंभर अंश एक मेगा हर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी. दुपारचे 12:31 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. रंजक सफर कार्यक्रमात वेळ झाली आहे ती म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्याची. पहिला प्रश्न विचारते त्यासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला जरी माहिती असले तरी परत एकदा सांगते, लिहून घ्या 4515414 आणि 4515415. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. 4515414 आणि 4515414135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. प्रश्न ना थोडासा आज सकाळी जो आपला विषय झालेला होता फुलांवरनं त्याच्यावरनं एक सुचला विषय निघाला होता वेगवेगळ्या फुलांचा, फुलण्याचा, बहरण्याचा, उमळण्याचा, हा सगळा काळाबद्दल आपण बोलत होतो. तर त्याच्यात उल्लेख झाला होता ब्रह्मकमळाचा की ब्रह्मकमळ हे रात्री फुलतं खरं म्हणजे. तर ब्रह्मकमळ हे ज्याला आपण ब्रह्मकमळ म्हणतो ते खरं म्हणजे एक जे आपल्या इथे दिसतं भारतातल्या

आपल्या ज्या महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी दिसतं हिमालय सोडून, ते एक प्रकारचं निवडुंग असतं असं म्हटलं जातं. निवडुंगाचं ते फुल एक प्रकार आहे, म्हणजे काय म्हणूया आपण, त्याची जाती आहे त्याची. तर त्याला वेगवेगळी नावं आहेत, नाईट ब्लूमिंग फायलो कॅक्टस म्हणतात, कुठे ऑर्किड कॅक्टस म्हणतात. तर मध्यरात्री फुलताना त्याला पाहणं खरंच सुंदर असतं, त्याला ब्रह्मकमळच आपण म्हणतो. अतिशय सुंदर मंद पांढऱ्या रंगाचं तळहाता एवढं हे पाकळ्या पाकळ्यांचं फूल असतं आणि सकाळी ते मिटून जातं. त्याला फुलं यायला वेळ भरपूर लागतो, ते कुंडीत लागू शकतं आणि ते म्हटलं तसं की आपल्याला दिसतं आपल्या घरामध्ये जे, ते एक वेगळा प्रकार आहे. आणि खरं ब्रह्मकमळ हिमालयात दिसतं असं म्हटलं जातं. आता सोशल मीडियामुळे आणि इंटरनेटमुळे आपल्याला त्याचे फोटोसुद्धा बघायला मिळालेले आहेत. त्याचं खरं नाव सॉसुरोया ओब्वाल्टा असं काहीतरी वेगळं शास्त्रीय नाव आहे त्याचं. आणि त्याला स्थानीय भाषेमध्ये कोन, कोपफू असं वेगवेगळी त्याला म्हणतात, स्थानिक लोक त्याला बुग्याल म्हणतात, खूप वेगवेगळी नावं आहेत त्याला. प्रश्न हा आहे की हे जे ब्रह्मकमळ आपल्याला इथे दिसतं, त्याच्याऐवजी ते जे हिमालयात दिसतं, ते ब्रह्मकमळ हे कुठल्या तरी एका राज्याचं राज्य फूल आहे. कुठल्या राज्याचं हे राज्य फूल आहे ते तुम्ही मला सांगा. हे जे मी ब्रह्मकमळाबद्दल बोलते ते कुठल्या राज्याचं राज्य फूल आहे त्याचं नाव सांगा. लगेच फोन करा आणि उत्तर द्या.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 101 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

12:42 झालेली आहेत. कार्यक्रमात पहिला प्रश्न विचारला होता की ज्या ब्रह्मकमळाबद्दल आपण बोलत होतो ते कोणत्या राज्याचं राज्य फूल आहे, तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्याचं ते राज्य फूल आहे. उत्तरं ज्यांनी बरोबर दिली त्यांची नावं सांगते. दीपा पालकर, दीपाली विचारे, संजय गांधी, प्रिया पांढरपट्टे, प्रमोद कारखानीस, गीता धुरी, धवल नाईक मुंबई, प्रमोद राऊत धाराशिव, नीलम राणे, शामराव मोरे सांदपाडा नवी मुंबई, अपर्णा चित्तारीक काशीनाथ क्रमवंत, नूतन बर्वे कल्याणहून, सुधीर नितसुरे आणि माधुरी पोटे. अजूनही आणि फोन वाजतायत पण आता वेळ आपल्या हातात तसा कमी असतो, मग आपल्याला पुढच्या प्रश्नाकडेही जाता येत नाही. खूप लोकांनी सहभागी व्हावं यासाठी असे वेगवेगळे प्रश्न विचारत असतो आपण. आज ऋतूंबद्दल आणि निसर्गाबद्दल आणि मनाबद्दल खूप बोललो आपण. आता जरा थोडासा वेगळा प्रश्न विचारते. एक आत्ताच्या आपण काही वेळेला घडामोडी ज्या असतात ना आपल्या आजूबाजूला घडत असतात त्याच्याबद्दल आपण बोलत असतो, तर तसा पुढचा प्रश्न विचारते. पहिल्या प्रश्नाचं भरपूर लोकांनी उत्तर बरोबर दिलं त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि मी म्हटलं तसं की उत्तराखंडच्या पुष्पघाटीत फुलणारं हे अद्भुत फूल त्याला म्हटलं जातं आणि हिमालयामध्ये ते असतं. ते पाहायला उंच डोंगरांच्या उतारावरती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तिथे फुलो की घाटी, हेमकुंड साहेब, बद्रीनाथचे डोंगर अशा उंच फुलणाऱ्या फुलांना इथले स्थानिक लोक उतारांना ते बुग्यालसुद्धा म्हणतात. वेगवेगळी नावं आहेत त्याला. तर आता फुलांबद्दल थोडंसं बाजूला ठेवूया आणि आपण आता बोलूया एका वेगळ्या गोष्टीबद्दल. तर पुढचा प्रश्न असा आहे की देशातल्या पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाची निर्मिती आत्ता एका शहरात, भारतातल्या एका शहरात करण्यात आली आहे. भारतातल्या देशातल्या पहिल्या अशा बहुभाषिक संग्रहालयाची निर्मिती आत्ता एका शहरात करण्यात आलेली आहे. म्युझियम ऑफ वर्ड किंवा शब्दलोक असं पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आत्ताच 19 जुलैला काही दिवसांपूर्वीच करण्यात आलं. तर हे बहुभाषिक संग्रहालय कोणत्या शहरात आहे भारतातल्या त्याचं नाव सांगा. बहुभाषिक संग्रहालय आहे त्याचं पहिला टप्पा जो आहे त्याचं नाव म्युझियम ऑफ वर्ड शब्दलोक. या पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाच्या त्यातल्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आत्ता करण्यात आलं ते कोणत्या शहरात आहे त्याचं नाव लगेच फोन करा आणि सांगा.

श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

12:55 झालेली आहेत. पटापट उत्तर उत्तर सांगते आणि अर्थातच नावंही सांगते. उत्तर आहे पहिलं देशातलं बहुभाषिक संग्रहालय, आत्ता ज्याचं उद्घाटन पहिल्या टप्प्याचं करण्यात आलं ते म्हणजे म्युझियम ऑफ वर्ड शब्दलोक, हे कोलकाता इथे आहे. कोलकाता इथे आत्ता त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे उत्तर ज्यांनी ज्यांनी बरोबर दिली आहेत त्यांचीही नावं सांगते. चंदा आमरे, दीपा पालकर, प्रमोद राऊत धाराशिव, प्रमोद कारखानीस, प्रिया पांढरपट्टे, संजय गांधी, माधुरी पोटे, शुभलक्ष्मी मस्तकार, मिलिंद टिपणीस, दीपाली विचारे, मंगला शेठ आणि नीलम राणे या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. खूप मनापासून धन्यवाद सकाळपासून आपल्याला ज्यांनी ज्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. सुहास पांडे, शुभांगी कारेकर, शंकर चाटे वरळी मुंबईतून, अनुराधा नाईक, त्यांनी खूप छान विषय सकाळी मांडला की त्यांना स्वतःच्या आवडीचं शिक्षण कसं घेता आलं, आवडीच्या व्यवसायात त्यांना काम कसं करता येत आहे, त्यामुळे फूल उमळणं. त्यांनी एक जॅपनीज म्हणीचा म्हणूया आपण उल्लेख केला की तेही खूप छान सांगितलं त्यांनी, त्यामुळे खूप सुंदर प्रतिक्रिया होत्या. प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, मिलिंद टिपणीस, किशोर नाईक, संतोष शिंदे, ईश्वरदास शेट्टी, समीर नाईक, रूपा कुडतरकर ह्या सगळ्यांनी सकाळपासून इतक्या सुंदर प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद अतिशय छान होता, खरंच मनापासून धन्यवाद. आणि आता मात्र एका शेवटच्या गीतासह इथेच आपण थांबतोय आजच्या कार्यक्रमात. आपली भेट होईलच पुन्हा पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आत्ता मात्र या गीतासह मी दीप्ती लेले सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.

0: त्यांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित, आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग. विलंबित गत 3 तालात, मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ दिलशाद खान यांची. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग, त्यांना तबला साथ दिलशाद खान यांनी केली.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात